माया देखाइदेऊ माया तू माया गर्ने स्टाइल माछो भने भए माया देखाइदेऊ माया तू।